0: ಈ ತರಹ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವ ಪದೇಯ 10 ಸ್ಟ್ಯಾಂಜಾಗಳನ್ನು ಹಾಡಿದರು ತಿರುನಾವುಕರಸರು. ಆದರೂ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಾಗಿಲು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲ. ಇವರಿಗೆ ತುಂಬ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇನ್ನೂ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿಲ್ವ ಅನ್ನೋಂತ ಹಾಗೆ 11 ಸ್ಟ್ಯಾಂಜಾ ಹಾಡಿದ್ರು. ಏನಪ್ಪ ದಯಾ ಬರಲಿಲ್ವಾ ನನ್ನ ಮೇಲೆ, ಬಾಗಿಲು ತೆಗೀಬಾರ್ದೆ ಅಂತ ಆ 11 ಸ್ಟ್ಯಾಂಜಾ ಹಾಡಿದಾಗ ದೇವರ ಕೃಪೆ ಉಂಟಾಗಿ ಆ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಾಗಿಲು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಒಂದು ಪವಾಡವೇ ನಡೆಯಿತು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಆನಂದವಾಯಿತು. ಎಲ್ಲ ಭಕ್ತರುಗಳು, ಈ ಕಡೆ ಭಕ್ತರು ಆಗ್ತರು, ಎಲ್ಲರು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆಯದು ಆನಂದದಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕಾಯಿತು. ಆಗ ತಿರುನಾವುಕರಸರು ಹೇಳಿದ್ರು, ಮಗು ಮಗು ಅಲ್ಲ, ತಿರುಜ್ಞಾನ ಸಂಬಂಧರೇ, ನೀವು ಇವಾಗ ಪದಿಗವನ್ನು ಹಾಡಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಾಗಿಲು ಹಾಕಿಕೊಳ್ಳಲಿ, ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಹಾಗೇ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಗು ನಮ್ಮ ತಿರುಜ್ಞಾನ ಸಂಬಂಧ ಪದಿಗವನ್ನು ಹಾಡ್ತಾರೆ. ಪದಿಗ ಏನು, ಒಂದೇ ಒಂದು ಸ್ಟ್ಯಾಂಜ ಹಾಡ್ತಾರೆ, ಬಾಗಿಲು ಹಾಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇದರಿಂದ ಈ ನಮ್ಮ ತಿರುನಾವುಕರಸರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂಥರಹ ಎಂಬರಾಸ್ಮೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಚಲತೆ, ಎಂಬರಾಸ್ಮೆಂಟ್, ಏನು ನಾನು ಬಾಗಿಲು ತೆಗೆಯೋದಕ್ಕೆ ಹಾಡಿದಾಗ 10 ಆಗಿ 11 ಪದಿಗ ಸ್ಟ್ಯಾಂಜ ಹಾಡಿದ್ರೆ ಅಷ್ಟರವಟ್ಟಿಗೂ ತೆಗೀಲಿಲ್ಲ, ಇವರು ಒಂದೇ ಸ್ಟ್ಯಾಂಜ ಹಾಡಿದ್ರೆ ಬಾಗಿಲು ಹಾಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಲ್ಲ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಅವರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ವಿಚಲತೆ ಉಂಟಾಯಿತು. ಅದನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸಿಕೊಂಡಾಗ ನಮ್ಮ ಮಗು ಯಾರು ತಿರುಜ್ಞಾನ ಸಂಬಂಧ ಹೇಳಿದ್ರು, ಹಾಗಲ್ಲ, ನೀವು ಇದರಿಂದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ವಿಚಲತೆಗೊಳ್ಳಬೇಡಿ, ನಿಮ್ಮ ಪದಿಗವನ್ನು ಕೇಳಬೇಕು, ಮತ್ತೂ ಕೇಳಬೇಕು, ಇನ್ನೂ ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನೋ ಶಿವನ ಆಸೆಯಿಂದ ಹಾಗೆ ಕಾದಿದ್ದು 11 ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿದ್ರು. ನಂದೇನು ಬೇಡ, ಸಾಕಪ್ಪ, ನೀನು ಒಂದೇ ಪದಿಗ ಸಾಕು ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಬಿಡ್ತು ಈಶ್ವರನಿಗೆ, ನೀವು ಇದರಿಂದ ವಿಚಲಿತಗೊಳ್ಳಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿದ್ರು. ಇದರಿಂದ ಅವ್ರಿಗೂ ಸಮಾಧಾನ ಉಂಟಾದ ಹಾಗೆ ಆಯಿತು. ಆದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹೀಗಾಯ್ತಲ್ಲ ಅಂತ ಇತ್ತು. ಹಾಗೆಯೇ ರಾತ್ರಿ ಮಂಪರ್ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಮಂಪರ್ನಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ರಾತ್ರಿ ಒಂದು 3 ಗಂಟೆ 3.5 ಗಂಟೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂಪರ್ ಬಂದಿದೆ. ಮಂಪರ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಿರುನಾವುಕರಸರಿಗೆ ಒಬ್ಬ ಮಹಾಶಿವಯೋಗಿ ಬಂದು ತಿರುವಾಯ್ಮೂರಿಗೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ ಹಾಗಾಯಿತು. ನೋಡಿದ್ರೆ ಮಹಾಶಿವಭಕ್ತರು ಶಿವಯೋಗಿ ಇದ್ದ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಿರುವಾಯ್ಮೂರಿಗೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇವರು ಥಟ್ ಅಂತ ಎದ್ದು ನೋಡ್ತಾರೆ. ಆಚೆ ನೋಡಿದ್ರೆ ಅದೇ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಕಂಡ ಅದೇ ಯೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಓಹೋಹೋ, ನನ್ನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ತಿರುವಾಯ್ಮೂರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹಿಂದೆಯೇ ಹೋದರು. ಅವರು ಬಹಳ ಬಹಳ ಬೇಗ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವರು ಅವರ ಹಿಂದೆಯೇ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಅವರಷ್ಟು ಬೇಗ ಹೋಗೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ತಿರುವಾಯೂರ್ಮಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೋದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದರೂ ಆ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ತಿರ ಹೋದರೆ ಅವರು ಅದೃಶ್ಯರಾಗ್ಬಿಟ್ರು. ತಿರುನಾವುಕರಸರಿಗೆ ಇದೇನು ಅದೃಶ್ಯರಾಗ್ಬಿಟ್ರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಾಗಿಲ ತನಕ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದೃಶ್ಯರಾಗ್ಬಿಟ್ರು, ಹೀಗಾಯ್ತಲ್ಲ ಅಂತ ಅವರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಅವರಿಗೆ ಒಂದು ವ್ಯಸನವೋ ಏನೋ ಮನಸ್ಸಿಗೆ ಅಸಮಾಧಾನ ಉಂಟಾಯಿತು. ಆವಾಗ ಏನಾಗಿದೆ, ಹಿಂದೆ ತಿರುಜ್ಞಾನ ಸಂಬಂಧರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಇಷ್ಟೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಇವರು ಎಲ್ಲಿ ಹೊರಟರು ತಿರುನಾವುಕರಸರು ಅಂತ ಅವರು ಅಲ್ಲಿಂದ ಹಿಂದೆಯೇ ಫಾಲೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮಾಡ್ಕೊಂಬಂದರೆ ಇಬ್ಬರು ಅಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ರ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ರು. ಇವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಈ ಥರ ಒಬ್ಬರು ಬಂದಾಗಾಯಿತು, ನೋಡಿದ್ರೆ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಒಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅದೃಶ್ಯರಾಗ್ಬಿಟ್ರು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಇಲ್ಲೇ ನಿಂತುಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ಆಗ ಏನಾಯಿತು, ತಿರುಜ್ಞಾನ ಸಂಬಂಧ ತಿರುನಾವುಕರಸರು ಇಬ್ಬರೂ ದೇವಸ್ಥಾನದ ಒಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ತಿರುವಾಯ್ಮೂರು ಆ ದೇವಸ್ಥಾನದೊಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ದೇವರ ಹೆಸರು, ನಮ್ಮ ಈಶ್ವರನ ಹೆಸರು ವಾಯ್ಮೂರ್ನಾಥರ್, ಮತ್ತು ಅಂಬಿಕೆ ಹೆಸರು ಕ್ಷೀರಾಭವಚನಿ, ಅಂದರೆ ಪಾಲಿಮನನ್ ಮೊಳಿಯಾಳ್, ಪಾಲಿನಿನ್ ನನ್ ಮೊಳಿಯಾಳ್, ಅಂದರೆ ಹಾಲಿನಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ವಚನ ಮಾತು ಇರುವಂತಹ ದೇವಿ. ಇವರಿಬ್ಬರನ್ನು ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಬಂದರು. ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ವಾಪಸ್ಸು ಇವರು ವೇದಾರಣ್ಯಕ್ಕೆ ಇಬ್ಬರು ಬಂದರು. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ದಿನದ ಈ ವಿಡಿಯೋ ಸಮಾಪ್ತಗೊಳಿಸ್ತೇನೆ. ಮುಂದೆ ಏನಾಯಿತು, ವೇದಾರಣ್ಯಮಿಂದ ಮುಂದೆ ಏನಾಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋನಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ.
1: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. Dear listeners of Shaivam.org Radio, the size of our audio collection continues to grow day by day. We now host more than 25,000 audio recordings. In order to make these extensive resources more accessible and beneficial to our radio listeners, we have reorganized our program schedule. Thirumurai Music and Thirumurai Discourses will be broadcast on Thirunariya Tamilosai. Philosophical Discourses and Periyapuranam Lectures in Tamil will be broadcast on Shivatattvam. Programs in languages other than Tamil will be broadcast on Shaivalahari. As a result of these changes, there will be some adjustments to program timings. We trust that you will kindly accept these schedule changes with understanding and patience. We also request you to encourage your relatives and friends to listen to and benefit from our radio services. Om Namah Shivaya.
2: Dear listeners of Shaivam.org, the following is Shukla Yajurvedam, Karma Shaka, Adhyayam 8.
3: Athashtamo Adhyayah. Om. Kadachanastare Rasinendra Shascha Siddhashushe उपोपेन्नुमाघवन्भूया इन्नुते दानन्देवस्य पृच्छ्यत आदित्येभ्यस्त्वा कदाचन प्रयुच्छस्युभे निपासि जन्मानि तुरीयादित्यसवानन्त इन्द्रियमातस्था अमृतं दिव्या आदित्येभ्यस्त्वा यज्ञो देवानां व्रत्ये एति सुम्नमादित्यासो भवाता मृळयन्ताः आवोर्वाची सुमतिर्वा वृत्यादज्ञाहोश्चित्या वारिवो वितरासादादित्येभ्यस्त्वा विवस्वाँ आदित्येशते सोमपीथस्तस्मिन्मत्स्वा श्रदस्मै नरो वचासे दधात न यदा आशीर्दादं पाति वाममश्नुतः पुमान् पुत्रो जायते विन्दते वस्वधा आविश्वाः आरप एधते गृहे वाममद्य सावितर्वाममुष्वो दिवे दिवे वाममस्मभ्यज्ञ सावीः वामस्य हि क्षयस्य देवभूरेरया धिया वा आमभाजस्याम उपयाम गृहीतोऽसि सावित्रोऽसि च नोधाश्च नो मयी धेहि जिन्वा यज्ञं जिन्वा यज्ञपातिं भगा आदि सवित्रे त्वा उपयाम गृहीतोऽसि सुशर्मा आसि सुप्रतिष्ठानो बृहदक्षाय नमः विश्वेभ्यस्त्वा देवेभ्य एष ते यो निर्विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यः उपयाम गृहीतोऽसि बृहस्पति सुतस्य ते देवसोमा इन्दा इन्द्रिया वातः पत्नी वतो ग्रहावृद्ध्यासम् अहं परस्तादहमवस्ताद्यदन्तरिक्षं तदु मे पिता सा अहज्ञ सूर्यामुभयतो ददर्शाहं देवानां परमङ्गुहायत् अग्ने वाक्पत्नी सजूर्देवे नत्वष्ट्रा सोमं पिबस्वाहा प्रजापातिर्वृषा आसिरेतो धारेतो मजीधेहि प्रजापातेस्ते वृष्णो रेतो धसो रेतो धामाशीया उपयाम गृहीतोऽसि हरिरसि हरियो जनो हरिभ्यान्त्वा हर्यो ऊर्धानास्था सहसो ओमा इन्द्र आय यस्ते ए देवसोमाश्वसनिर्भक्षो योगो सनीः तस्यात इष्टया जुषस्तुतस्सो ओमस्य शस्थोक्थस्योपाहूत उपाहूतस्य भक्षयामि युक्ष्वा हि केशिना हरिवृषा न कक्ष्यप्रा अथा आन इन्द्रसोमपा गिरामुपश्रुतिञ्चरा उपयाम गृहीतोऽसीन्द्र आयत्वा शोलशिना एष ते यो निरिन्द्र आयत्वा शोलशिने आतिष्ठवृत्रहन् रथै युक्ता ते ब्रह्मान हरी अर्वाचीनज्ञ सुते मनोग्रावा आकृणोतु वग्नुना उपयाम गृहीतोऽसीन्द्र आयत्वा शोलशिना एष ते यो निरिन्द्र आयत्वा शोलशिने इन्द्रमिद्धरी वहतो प्रातिधृष्टशवसं ऋषीणां च स्तुतिरुपा यज्ञं च मानुषाणाम् उपयामगृहीतोऽसीन्द्र आजत्वाशो लशिना एष तेयोनिरिन्द्र आजत्वाशो लशिने यस्मान्न जातः परो अन्यो अस्ति य आविवेश भुवानानि विश्वा प्रजापातिः प्रजया आसग्रराणस्त्रीणि ज्योतिज्ञेऽसिसजते शशो लशी इन्द्रश्च सम्राड्वरुणश्च राजा तौ ते भक्षं चक्रतुरग्र एतम् तयो रहमनु भक्षं भक्षयामि वाग्देवी जूषाना सोमस्य द्रुप्यतु सह प्राणेन स्वाहा अग्न आयुग्शिपवस आसुवोर्जमिषञ्चनः आरे बाधस्वदुच्छुनाम् उपयामगृहीतोऽस्यग्नये यत्त्वा वर्चास एष तेजोनिरग्नये यत्त्वा वर्चासे अग्ने वर्चस्वन्वर्चस्वाक्यस्त्वं देवेष्वसि वर्चस्वानहं मानुष्येषु भूयासम् अग्ने पवस्वस्वपा अस्मे वर्चस्सु वीर्यम् दधद्रयीं मयि पोषम् उपयामगृहीतोऽस्यग्नये यत्त्वा वर्चास एष तेजोनिरग्नये यत्त्वा वर्चासे अग्ने वर्चस्वन्वर्चस्त्वाक्यस्त्वं देवेष्वसि वर्चस्वानहं मानुष्येषु भूयासम् उत्तिष्ठन्नोजासा सह पीत्वी शिप्रे अवेपयः सोमामिन्द्रचमूसुतम् उपयामगृहीतोऽसीन्द्र आयत्वौजास एष तेयोनिरिन्द्र आयत्वौजासे इन्द्रौ ऊजस्वन्नोजस्त्वाक्यस्त्वं देवेष्वसि ओजस्वानहं मानुष्येषु भूयासम् अदृश्रमस्य केतवो विरश्मयो जनाो अनु भ्राजन्तो अग्नयो यथा उपयामगृहीतोऽसि सूर्य आजत्वा भ्राज एष तेयो निःसूर्य आजत्वा भ्राजे सूर्यभ्राजस्वन्भ्राजस्वाग्स्त्वं देवेष्वसि भ्राजस्वानहं मानुष्येषु भूयासम् उदुत्यं जातवे एदसं देवं वाहन्ति केतवाः दृशे विश्वा आय सूर्यम् उपयामगृहीतोऽसि सूर्य आयत्वा भ्राज एष तेजो निःसूर्य आयत्वा भ्राजे सूर्यभ्राजस्वन्भ्राजस्वाग्स्त्वं देवेष्वसि भ्राजस्वानहं मानुष्येषु भूयासम् चित्रं देवानामुदागादनीकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्नेः आप्राद्या वा पृथिवी अन्तरिक्षज्ञ सूर्य आत्मा जगातस्थस्थुषश्च उपयामगृहीतोऽसि सूर्य आजत्वा भ्राज एष तेजो निःसूर्य आजत्वा भ्राजे सूर्यभ्राजस्वन्भ्राजस्वाग्स्त्वं देवेष्वसि भ्राजस्वानहं मानुष्येषु भूयासम् विना इन्द्रमृधो ओजहि नीचा यच्छपृतन्यतः यो अस्माव आभिधा सत्यधारङ्गमया तमाः उपयामगृहीतोऽसीन्द्र आयत्वा विमृधा एष तेयो निरिन्द्र आयत्वा विमृधे पाचस्पतिं विश्वकर्माणमूतये मनोजुवं वाजे अद्याहुवेम स नो विश्वा आनिहवानानि जूषद्विश्वशम्भूरवासे साधुकर्म उपयामगृहीतोऽसीन्द्र आयत्वा विश्वकर्मन एष तेयोनिरिन्द्र आयत्वा विश्वकर्मणे विश्वाकर्मन्हविषा आवावृधानस्वयीयाजस्वपृथिवीमुतद्याम् मुह्यं त्वन्ये अभितः सपत्ना इहास्माकं मघवा आसूरिरस्तु उपयामगृहीतोऽसीन्द्र आयत्वा विश्वकर्मन एष तेयोनिरिन्द्र आयत्वा विश्वकर्मणे विश्वाकर्मन्हविषावर्धानेन त्रातारमिन्द्रामकृणोर्युध्यम् तस्मै विषः समानमन्तपूर्वीरयमुग्रो विहव्यो यथा सात् उपयामगृहीतोऽसीन्द्र आयत्वा विश्वकर्मन एष तेयोनिरिन्द्र आयत्वा विश्वकर्मणे ఉపయామగృహీతోస్యగ్నజేత్వాగాచిత్రచ్ఛందసంగృహ్ణామీంద్రాజిత్వాతృష్టుప్ఛందసంగృహ్ణామి విశ్వేభ్యస్త్వా దేవేభ్యో జగచ్ఛందసంగృహ్ణామ్యనుష్టుప్తే